I just got what I'm saying.

रामकृष्ण हरी। आजचा दिवस जगा। मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे, जो कुणाला कधी कुठे आणि कसा भेटेल याचा काहीही नेम नाही। सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते। तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळीत ताण तणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत राहतो। उद्याची चिंता, भविष्याची भीती आणि अजून मिळवायचं आहे या विचारात आजचा क्षण निष्ठून जातो। रोज घडणाऱ्या दुःखद घटना आपल्याला क्षणभर थांबवतात, मन सुन्न होतं। त्यावेळी लक्षात येतं की पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता ह्या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात। म्हणूनच मनात राग, मत्सर, अहंकार साठवू नका। उद्याचे माहीत नाही, पण आज आपल्या हातात आहे, म्हणून आजचा दिवस जगा। मनापासून जगा, प्रामाणिकपणे जगा। रामकृष्ण हरी।

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग शुभ दिन आयुर्मध्ये। मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते। आज शनिवार दिनांक 23 मे, हा दिवस आपल्या मनात एक नवी उभारी घेऊन आला। आठवडाभराच्या धावपळीनंतर विसाव्याकडे झुकणारा हा शनिवार आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येऊ। 23 मे हा दिवस निसर्ग संवर्धन आणि जागतिक संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो। जागतिक कासव दिन। पृथ्वीवरील सर्वात जुन्या जीवांपैकी एक असलेल्या कासवांच्या प्रजातींचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या अधिवासाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आजचा दिवस जगभरात साजरा केला जातो। कासव हे संयम आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं। जयंती गायत्री देवी। जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या जयपूरच्या राजमाता गायत्री देवी यांची आज जयंती। पुण्यतिथी चंद्रसिंग गढवाली। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रसिद्ध क्रांतिकारक, ज्यांनी पेशावर मधील निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार करण्यास नकार देऊन देशभक्तीचा आदर्श ठेवला होता, त्यांची आज पुण्यतिथी। आणि आजची बोधक। सगळ्यांनाच ससा आणि कासवाची गोष्ट माहितीच आहे। जिथं कासव आपल्या संथ पण सातत्यपूर्ण चालीमुळे शर्यत जिंकतो, पण या गोष्टीचा एक पुढचा भाग सुद्धा आहे। शर्यत हरल्यानंतर सशाने कासवाला विचारलं, तुझ्याकडे एवढा वेग नसतानाही तू कसा जिंकलास? कासव शांतपणे म्हणाल, मित्रा, वेग असणं चांगली गोष्ट आहे, पण योग्य दिशेने संयम आणि सातत्य राखणं त्याहून सुद्धा खूप महत्वाचं आहे। तू मध्येच थांबलास, पण मी चालणं मात्र सोडलं नाही। तात्पर्य हेच, आयुष्यात यश मिळवण्यासाठी फक्त हुशारी किंवा वेग असून चालत नाही, तर संकटातही संयम राखून सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं असत। श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो। घाईघाईने घेतलेले निर्णय अनेकदा चुकतात, पण संयमानं आणि विचारानं टाकलेलं प्रत्येक पाऊल यशाकडे घेऊन जात। ज्या दिवशी तुम्ही अपयशाने खचून न जाता, कासवासारखे पुन्हा प्रयत्न सुरू ठेवता, तो प्रत्येक दिवस तुमच्या प्रगतीचा शुभ दिवस असतो। आज जागतिक कासव दिनानिमित्त आपणही आपल्या जीवनात संयम आणि सातत्य ठेवण्याचा संकल्प करूया। आजचा दिवस तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने आणि समाधानाने जाओ, हीच सदिच्छा। धन्यवाद, पुन्हा भेटूया पुढच्या भागात शुभदिन आयोरेमध्ये। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑल फेज।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: ಕೃಷಿ ಸಂದೇಶ.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, तुरीचं पीक आता कळी अवस्थेत, फुलरावस्थेत किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत अनेक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, त्यामुळं फुलगळ होऊ शकते, कळ्या फुलं आणि शेंगाचं नुकसान होऊ शकतं. आणि हे जे काही ढगाळ वातावरण आहे, त्या ढगाळ वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात फुलगळीची समस्या शेतकऱ्यांना या समस्येला सामोरं लागू शकतं. मग असं असताना आपल्याला काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. विशेषतः ढगाळ वातावरणात आणि पाण्याचा ताण पडला असेल तर फुलगळी मोठ्या प्रमाणात तुरीत होते. फुलरावस्थेत पाणी देणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते सुद्धा हलकं पाणी आपण त्या पिकाला आवश्यकतेनुसार दिलं पाहिजे. अधिक पाणी जर दिलं तर त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. आणि जमिनीमध्ये जर फॉस्फरस, ज्याला स्फुरद म्हणतो आपण, आणि नत्राची जर कमतरता असेल तर 2% DAP ची आपण जर फवारणी केली तर आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळतो. 2% DAP चं द्रावण जर फवारायचं असेल तर ते जे द्रावण आहे ते तयार करण्याकरता 24 तास आधी आपल्याला 2 kilo DAP 100 liter पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावं लागतं आणि नंतर ते द्रावण वस्त्रगाळ करून आपण फवारायचं असतं. आणि शिल्लक तयार झालेल्या 10 liter द्रावणातील 1 liter द्रावण घेऊन त्यात पुन्हा स्वच्छ 9 liter पाणी आपण जर टाकलं तर अशा पद्धतीनं आपण त्याची फवारणी करू शकतो. पण तो 2% द्रावण आपण 100 liter पाण्यामध्ये जर तयार करू शकत नसेल तर कमी पाण्यात केलेलं द्रावण आपण निर्देशित प्रमाणात वापरायला पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 2% DAP ची फवारणी आपण करू शकतो. पिकावर फुलोरा येण्याआधी व दाणे भरतेवेळी फवारणी केली तर त्याचा फायदा होतो. या व्यतिरिक्त 2% युरियाची फवारणी सुरुवातीला जेव्हा फुलं धरतात त्या अवस्थेत जर केली तर त्याचासुद्धा फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि ढगाळ वातावरणात मोठ्या प्रमाणात जर फुलगळ होत असेल तर ही बाब आपण शेतकऱ्यांनी स्वीकारताना शासनाच्या मार्गदर्शनाखाली जर स्वीकारली तर त्याचा फायदा होतो. दुसरं असं आहे की तुरीवर सध्याच्या परिस्थितीमध्ये शेंगा पोखरणाऱ्या जी कीड आहे किंवा शेंगा पोखरणारी अळी आहे तिचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे प्रादुर्भाव होण्याची शक्यता अशा ढगाळ वातावरणात विशेषतः नाकारता येत नाही. मग असं जर असेल तर तुरीच्या पिकाचं आपण सर्वेक्षण करून त्याच्यामध्ये किडीची पातळी काय आहे, विशेषतः शेंगा पोखरणाऱ्या किडीची आर्थिक नुकसानीची पातळी काय आहे ते समजून घेऊन आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या बाहेर जर कीड असेल तर आपल्याला नक्कीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर त्याच्याकरता शास्त्रीय शिफारस अशी राहील की पहिली फवारणी साधारणतः तुरीचं पीक कळी अवस्थेत असताना 5% निंबुळी अर्क आणि 50% एंडोसल्फॉन 35% प्रभावी या कीटकनाशकाची शिफारसीत मात्रा, म्हणजे 20 ml एंडोसल्फॉन आणि 5% निंबुळी अर्क अधिक 10 liter पाणी या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तर पहिली फवारणी ही आपण साधारणतः कळी अवस्थेत जर केली तर त्यामुळे फायदा होतो. त्याच्यामुळे ह्या ज्या पतंगवर्गीय किडी आहेत तिथे अंडे देण्याचं टाळतात. अळीच्या अंगावर पडला हा निंबुळी अर्क तर अळी काट टाकणं बंद करते, लांब पळायला लागते, खाणं बंद करते आणि आपल्याला किडींचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारचं मिळतं. दुसरी फवारणी जी आहे ती 50% पीक फुलर असताना केली पाहिजे. ती करायची झाल्यास आर्थिक नुकसानीची पातळी पाहून 16 ml quinol phos 25 cc किंवा 25 ml triazophos 35% प्रभावी 25 ml अधिक डेल्टामेथ्रीन 1% प्रभावी हे जे मिश्र कीटकनाशक आहे हे आपण जर वापरलं तर त्याची मात्रा 25 ml अधिक 10 liter पाणी या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तर फायदा होतो. HNPV हे जैविक कीटकनाशक जे आहे किंवा हेलिकोर्फा या किडीचा जो विषाणू आहे ज्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर पॉलिहायड्रस व्हायरस याची सुद्धा फवारणी आपण प्रथम किंवा द्वितीय अवस्थेच्या या तुरीवर शेंगा पोखण्याच्या अळीसाठी करू शकतो. ती वापरायची असल्यास 250 ml प्रति हेक्टर या प्रमाणात करावं. परंतु या HNPV वापरताना जी शेंगा पोखणाऱ्या अळी आहे तिचं प्रथम किंवा द्वितीय अवस्थेतच वापरला पाहिजे आणि विषाणूसोबत निळी 50 gram 1.5 liter पाण्यात मिसळून फवारणीच्या वेळी या द्रावणातील 1 ml निळीचं द्रावण अधिक 1 liter विषाणूचं द्रावण जे आपण निर्देशित प्रमाणात सांगितलं होतं त्यात जर मिसळून फवारणी केली तर आपल्याला फायदा होतो. तिसरी जी फवारणी आहे, दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी ट्रायझोफॉस 35% अधिक डेल्टामेथ्रीन 1% मिश्र कीटकनाशकाची 25 ml किंवा किनॉलफॉस 25% प्रभावी 20 ml अधिक 10 liter पाणी या प्रमाणात घेऊन जर केली तर आपल्याला याच किडीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन मिळू शकतं. तर शेतकरी बंधूंनी आवश्यकतेनुसार आणि आर्थिक नुकसानीची पातळी पाहून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना केली तर तुरीचं पीक चांगल्या पद्धतीने आपल्याला किडीपासून मुक्त ठेवता येऊ शकतं. नमस्कार.
1: कृषी संदेश.

श्री राम समर्थ 23 मे देवाकरता स्वतःला विसरावे. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरता विसरतो. स्वतःला विसरावे पण ते विषयाकरता विसरू नये. एखाद वेळेस असे होते की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपल्याला समजत नाही. अशावेळी देहभानावर नसतो हेच खरे. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच, परंतु देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो, हे खरे भजन होत नाही. म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणी नाही असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी. म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा, म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे, म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे आणि ज्याकरता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे. कोणी 12-24 वर्ष साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात, तेव्हा अशा लोकांनाच अर्थ नसतो. की गुरु काही नसते तर आपले आपणच त्याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेला तर गुरुची खरी भेट होईल का? ती शक्य नाही. याकरता ते सांगतील ते साधन आधी करावे, म्हणजे चित्त शुद्ध होते आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते, मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते. देहभोगाची अशावेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही. परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण. जानकी जीवन

दान म्हणजे देणं. अंतःकरणात उदंड प्रेम, आत्मीयता, आपुलकीची भावना दाटून येऊन जे जे देण्यासारखं आहे ते ते देणं, वाटणं म्हणजे दान करणं. या दानात कोणतीही अपेक्षा नसते, परतफेडीची भावना नसते, अहंकाराचा भावही मनात उठत नाही. मी दान देतो आहे ही भावनाही उरत नाही. अशा स्वरूपाचं जे देणं असतं ते देणं हे खऱ्या अर्थानं दान या संज्ञेस पात्र असतं. सूर्य प्रकाश देतो, झाड पानं फुलं फळं सावली देतात, चंद्र आनंद देतो, सगळा निसर्ग स्वतःच्या जवळचं देण्यात स्वतःला धन्य मानतो. त्याच्या या दानात सहजता असते, नैसर्गिकता, स्वाभाविकता असते. तशी सहजता माझ्या देण्यात आली तर ते दान सगळ्यांच्या कल्याणाच्या भावनेतून घडतं. अशा दानाचं महत्त्व खूप मोठं आहे. गीतेनं या दानाला सात्विक दान म्हणून गौरवलेलं आहे. कर्तव्य भावनेनं जे दिलं ते सात्विक दान होय. हे दान सत्पात्री असतं, योग्य वेळी असतं आणि योग्य ठिकाणी असतं. कर्तव्य भावने पोटी पुन्हा फेड न इच्छिता, काळ पात्र स्थळा योग्य दान सात्विक भारता. काही दानात देणाऱ्याच्या मनात ज्याला हे दान दिलं आहे त्यानं परत करावं अशी भावना असते, शिवाय त्याच्याकडून मला काहीतरी लाभही व्हावा ही भावना बळावते. असं दान देणाऱ्या दात्याच्या मनाला शरीराला कष्ट होतात. अशा दानाला राजस दान म्हटलं जातं. भावनापरतीची ती फळाशा ठेवूनही पुन्हा देहा कष्ट असे दान जाण राजस अर्जुना. काही दान असं असतं की जे खरं तर अपात्री अयोग्य व्यक्तीला म्हणजे नको त्याला दिलं जातं. देणाऱ्याला मनातून तिरस्कार असतो आणि घेणाऱ्याच्याही मनाची प्रसन्नता वावळलेली असते. असं हे दान तुच्छतेनं दिलं जातं. अयोग्य वेळी आणि अयोग्य ठिकाणी दिलेलं दान हे तामस दान म्हणून ओळखलं जातं. देश काळ नसे योग्य अपात्री जे तिरस्कृत तुच्छतेने दिले दान त्यास तामस बोलतं. दान हे भावना दाखवतं. देणाऱ्याची आणि घेणाऱ्याची भावना निर्मळ शुद्ध पवित्र असते तेव्हा दानाचं महत्त्व, दानाचं मोल निखळ आनंदरूप असतं. देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही आनंद वाटतो. दानातला आनंद अवर्णनीय असाच आहे, वर्णन करण्याच्या पलीकडला आहे. अशा या दानाच्या अलौकिक महात्म्यातून विंदा करंदीकरांनी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलंय. देणाऱ्याच्या दातृत्वाची भावना अखंड प्रवाही राहिली पाहिजे हीच कवीच्या मनातली तळमळ आहे. दानाचं महत्त्व सर्व काळात राहणार आहे. जगाच्या पाठीवर सगळ्या देशात सगळ्या महापुरुषांनी दानाचं महत्त्व गायलं आहे. देत रहा दानात मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे. दान देण्याला मनाचा मोठेपणा लागतो. मन जर मोठं असेल तर एक तिळही सात जणात वाटून खाता येतो आणि मन जर कोतं असेल तर गडगंज संपत्तीही एकट्यालाच अपुरी वाटते. हाय हाय सुटत नाही, तहान शमत नाही. दानाचे निरनिराळे प्रकार आहेत, जसं की विद्यादान, अन्नदान, श्रमदान, वस्तुदान, धनदान, भूमिदान, गोदान, ग्रामदान, नेत्रदान, रक्तदान, देहदान, औषधदान. या सगळ्याच दानाच्या प्रकाराचं महत्त्व त्या त्या प्रसंगी तितकंच अपूर्व असं आहे. दानाचा आनंद वाढता ठेवावा, अखंडित व्हावा दानधर्म. दान हाच धर्म, दान हेच धर्म, दान हेच कर्म एकमेव. दान हे घडावे, दान देत जावे, दान हे वाढावे सर्व काळी. दान हे पवित्र, दान हो सर्वत्र, दान अपवित्र काही नाही.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट।

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: किसी के,
1: क्या करना है दीदी?
0: अरे हो रहना किसी के,

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनः प्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: 铃。
1: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रंगी को नारंगी कहे, बने दूध को खोया.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 101.90.8 FM, ऑलवेज हैड टचिंग।

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ, AI powered पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ट्यून इन एनीवेयर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: हाय, मी आरजे स्वरा, आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ट्यून इन एनीवेयर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: हाय, मी आरजे स्वरा, आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

0: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर. आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं. शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 एफएम, अलवेज हैड टची।
1: ट्यून इन एनीवेयर, रेडियो 1 भावन 90.8 एफएम, अलवेज हैड टची।
2: हाय, मी आरजे स्वरा, अपन ट्यून के लिए रेडियो 1 भावन 90.8 एफएम, अलवेज हैड टची। आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
3: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
4: आप सुन रहे हो रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग, आपला खानदेश, आपली माणसं।
5: परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत, दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी, ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 एफएम, ऑलवेज हार्ट टचिंग।
0: आता रेडिओ मन भावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। फोन क्रमांक 9284499433। क्रमांक पुन्हा एकदा 9284499433। हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, गुरुवारी सकाळी 8:00 आणि सायंकाळी 4:00 रेडिओ मन भावन 90.8 एफएम वर।
6: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
2: आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
3: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ट्यून इन एनीवेयर, रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
2: आपण ट्यून केले रेडिओ 1 भावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, अवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 एफएम, ऑलवेज हैड टची।
1: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 एफएम, ऑलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आप ली मानसर।
2: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो Don't forget to listen Moods and Music with RJ Shubhangi only on Radio Manbhavan 90.8 FM, always heart touching.
0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। फोन क्रमांक 9284499433। क्रमांक पुन्हा एकदा 9284499433। हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका। गुरुवारी सकाळी 8:00 आणि सायंकाळी 4:00 रेडिओ मनभावन 90.8 एफएम वर।
2: श्रोते हो, रेडिओ मनभावन 90.8 एफएम घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12:00 संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12:00 फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास आरजे शुभांगी सोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 एफएम वर, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: रेडिओ मनभावन 90.8 एफएम, ऑलवेज हार्ट टचिंग। आप सुन रहे हैं रेडिओ मनभावन 90.8 एफएम, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर. आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं. शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

0: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर. आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं. शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो मन भावन 90.8 FM, always had touchy.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: आप सुन रहे हो रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
5: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत, दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी, ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, रेडिओ मन भावन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भावन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12:00 संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12:00 फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
6: एक खाब तो ये सिलसिले हुए.
7: रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
8: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
9: आप सुन रहे हैं रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: Hi, me Arjeswara. Apan tune gele Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching. Hi, me ahe RJ Vibhuti ani apan aikat ahat Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
2: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हाय, मी आर्जेस्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर. आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 90.8 FM, ऑलवेज हैड टची।
1: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आप ली मानसर।
2: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो Don't forget to listen Moods and Music with RJ Shubhangi only on Radio Manbhavan 90.8 FM, always heart touching।
0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। फोन क्रमांक 9284499433। क्रमांक पुन्हा एकदा 9284499433। हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका गुरुवारी सकाळी 8:00 आणि सायंकाळी 4:00 रेडिओ मनभावन 90.8 FM वर।
2: रेडियो मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केले रेडियो मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
4: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडियो मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
5: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। फोन क्रमांक 9284499433। क्रमांक पुन्हा एकदा 9284499433। हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका गुरुवारी सकाळी 8:00 आणि सायंकाळी 4:00 रेडिओ मनभावन 90.8 FM वर।
2: श्रोते हो, रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा दर मंगळवारी दुपारी 12:00। संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12:00 फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास आरजे शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग।
6: रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हा

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30 वाजता. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आर जे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रंगी को नारंगी कहे बने दूध को

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ. AI powered पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा.

नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आर्ज शुभांगी सोबत. आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला. ती जोडी म्हणजे शंकर जय किशन. त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडी सुद्धा. चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया. आर के फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है.

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: या गाण्यातील बेंजो वाद्याचा वापर जयकिशनजींनी इतका प्रभावी केलाय की ते घरोघरी वाजायलाच लागले. ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आवारा चित्रपटातलं

हे गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 एफ एम ओल्ड इज गोल्ड आर्जे शुभांगी सोबत. जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी. शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते. नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट मेहनत घेतली होती. ते गाणं म्हणजे घर आया मेरा परदेसी. पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं.

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं, याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: आहे आरजी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट, तो म्हणजे चोरी चोरी 1956। ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते।
2: सुपरहिट गाणे इस चॅनल पर ही है सुनहरे गाणे और कुछ यादें। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन।

0: रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण। राग अडानावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय। मनमोहना बडे झूठ सीमा चित्रपटातलं हे गाणं, 1955 दशकातलं हे गाणं।

0: கேளு ரேடியோ மன்பாவன் 90.8 FM, ஆல்வேஸ் ஹார்ட் டச்சிங்.
1: श्रोते हो, प्रत्येकाला माहिती आहे मुकेश जींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं. या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली. ते गाणं म्हणजे अनाली 1959 चित्रपटातलं सब

यानंतर दिल अपना और प्रीत पराई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

श्रोतेहो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहिती आहे का, हा आवाज शम्मीजींचा नव्हता तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं, 1961.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. आता जरा आठवा तो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवा तो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशन यांनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always at touching.
1: आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग. ओपी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. काश्मीर की कली 1964 दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे.

0: ऐकून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

1964 मध्ये आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभंगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक. वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं. ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी. रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं. तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्ना डे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द, जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं तुम

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं। मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच है पिया हे गाणं

0: ऐकलेले रेडिओ मन भावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी। आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं।

0: तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व. ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत. पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत. आता मी आरजे शुभांगी तुमचा निरोप घेतेय. ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: जाने वो कैसे

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.9 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोत्यांनो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.9 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: हो रहना किसी के,
1: क्या करना है देखे?
0: अरे हो रहना किसी के,

श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.9 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.91.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.9 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोत्यांनो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: रेडियो मन भवन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रंगी को नारंगी कहे बने दूध को खोया.